गावे को विद्या विकम विचार गावे को साज करे तन खे गावे को जी लै फिर दे गावे को जापे दिस दूर गावे को विख हाद रह दूर कथना कथी न आवे तोट कथ कथ कथी गोटी गोट कोट देंदा दे लेंदे थक पाही जुगां जुगंतर खाही खाही हुक्मी हो।